0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: लेट्स टॉक अबाउट मेंटल हेल्थ, क्योंकि इस पर भी बात करना बहुत जरूरी है. बिकॉज आज काय माहिती का, आज आहे 10 ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. तर याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. MGM मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंगचे टीचिंग फॅकल्टी अँड स्टुडंट जे आपल्याला आज शाळेतील विद्यार्थ्यांची मेंटल हेल्थ आणि जे टीन एजची मुलं असतात ना त्यांची मेंटल हेल्थ याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत रुपाली भुते, अधनश्री वाघमारे, जयश्री गाडेकर, अंजली दिवर अँड हर्षदा बर्दापूरकर. तर रुपाली मॅम, प्रश्न माझा तुम्हाला आहे. पहिला, आज जो आपण दिवस साजरा करतोय वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, त्या पाठीमागे पार्श्वभूमी काय आणि यावर्षीची थीम काय?
1: जसे की आपण आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतो, पण जेव्हा आपले मन थकते, सतत चिंता वाटते, दुःख जाणवते किंवा आपण आतून खचतो, तेव्हा आपण त्याबद्दल बोलतो का? याच प्रश्नातून आजचं विषय समोर येतो. 2026 संकल्पना लिव्ड एक्सपिरियन्स हर्ट रिअल व्हाईस रिअल चेंज. याचाच अर्थ असा की एखाद्या व्यक्तीने स्वतः अनुभवलेला मानसिक आरोग्याचा प्रवास, खरे अनुभव, खरा आवाज आणि योग्य निर्णय, खरा बदल. आज आपण शालेय विद्यार्थी व किशोरवयीन विद्यार्थी म्हणजेच 8 ते 12 वर्षापर्यंतची मुलं ज्यांना आपण टीनेजर म्हणतो, यांच्या मानसिक समस्यावर आज आपण चर्चा करणार आहोत.
0: एक्झॅक्टली, आजकाल आपण बघतोय ना की टीनेजर्स मध्ये सुद्धा खूप काही मेंटल हेल्थचे इश्यू निर्माण होत आहेत और स्कूल के जो बच्चे ना तो उनकी भी मेंटल हेल्थ आजकल खराब होती है. तर एक्झॅक्टली या पाठीमागे कारण काय असेल आणि मेंटल हेल्थ इश्यू कोणकोणते आहेत, कॉजेस कोणकोणते आहेत इन स्कूल एज चाइल्ड मध्ये, तर हा प्रश्न धनेश्वरी मॅम तुम्हाला आहे.
2: मुलांचा व्यवहार हेच त्यांचं कम्युनिकेशनचं एक मीडियम आपण म्हणू शकतो. ते कसे वागतात, कसे बोलतात हे डायरेक्ट बोलून असं समजून येत नसतं, पण त्यांच्या वागण्यावरून हे आपल्याला समजत असतं. त्यांच्या खूप जास्त रडण्यावरती, त्यांचं खूप जास्त चिडचिड करण्यावरती, त्यांचं काही आदळआपट करण्यावरती, हे ह्या गोष्टींवरून ते काय आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करत असतात हे आपल्याला जाणून घेणं हे महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की ऍज ऍडल्ट आपण मोठ्यांना कम्युनिकेशन कसं करायचं हे आपल्याला माहिती असतं. आपण कोणासोबत आपल्याला काय त्रास होतोय हे आपण व्यक्त करू शकत असतो, पण लहान मुलांचं तसं नसतं. त्यांचा व्यवहार म्हणजेच त्यांचं बोलण्याचं माध्यम असतं. तर काही इश्यूज जे आपण काही म्हणू शकतो लहान मुलांमध्ये किंवा स्कूल एज चिल्ड्रनमध्ये जे असू शकतात, ते आहे की जास्त भीती आणि चिंता. भीती आणि चिंता याचा अर्थ असा की कोणती पण नवीन गोष्टी जर त्यांना करायची असेल तर त्याच्यातून त्यांना असलेली भीती, डिमांड्स फ्रॉम द स्कूल्स असतील, पॅरेंट्स पासून थोडंसं दूर राहणं असेल, एक्झाम्स किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींची जी चिंता असेल त्याच्यामुळे त्यांना घाबरून जाणं हे त्यांच्यासाठी फार एक डिफिकल्ट गोष्ट असते समजून घेण्यासाठी. तर हे कशा कारणाने होऊ शकते, तर पॅरेंट्सकडून जास्त जेव्हा एक्सपेक्टेशन्स असतील की माझ्या मुलांनी हेच केलं पाहिजे, अशा गोष्टी केल्या पाहिजे, इतके इतके पर्सेंटेजेस आणले पाहिजे, हे जे एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्यामुळे त्यांना भीती निर्माण होते. त्याच्यानंतर फॅमिली कॉन्फ्लिक्ट जे असतात, फॅमिली डिस्प्युट्स असतात, त्याच्यामुळे त्यांना एक प्रेशर्ड एन्व्हायरमेंट असतं वाढण्यासाठी, त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. शैक्षणिक काही प्रेशर असल्यामुळे, त्यांचे डिमांड्स असल्यामुळे त्यांना त्या देखील पूर्ण करण्याला जर करायला त्यांना डिफिकल्टी जात असेल तर तिथे सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे असताना जर एक ओव्हर प्रोटेक्टिव्ह फॅमिलीमध्ये जर ते वाढलेले असतात, त्यावेळेला त्यांना बाहेरचं एन्व्हायरमेंट जर काही चॅलेंजेस देत असलं तर त्यांना ते कोपअप करायला डिफिकल्ट जातं. सो ते पण एक कारण असू शकतं त्यांच्या चिंतेचं किंवा त्यांच्यामध्ये जे निर्माण होणाऱ्या भीतीचं. हे झालं भीतीचा पार्ट. तर असेच अजून काही कारणे अशी, इश्यूज असे आहेत की एक कॉन्स्टंट फिलिंग ऑफ सॅडनेस किंवा एक कशावरून तरी इंटरेस्ट उडून जाणं हे पण आपण लहान मुलांमध्ये बघू शकतो. हे कशा कारणाने होऊ शकतं, तर काही जवळचे व्यक्ती असले त्यांच्या, तर त्यांचे मृत्यू होऊन जाणं किंवा फॅमिली प्रॉब्लेम्स असणं, कशाची शैक्षणिक गतींमध्ये त्यांचं फेलियर असणं, या गोष्टींमुळे पण होऊ शकतं. जर त्यांना इमोशनल सपोर्ट प्रॉपर भेटत नसलं त्यांच्या फॅमिलीपासून, तेव्हा सुद्धा ते सॅड एक माहोलमध्ये वाढत असतात आणि एक सॅडनेस त्यांच्यामध्ये येऊ शकते. त्या कारणाने सुद्धा काही मेंटल हेल्थ इश्यूज येऊ शकतात मुलांमध्ये.
0: तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ बद्दल अजून बोलणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: വെൽക്കം ബാക്ക്. യു ആർ ലിസണിംഗ് എം ജി എം 90.8 FM. आणि आज आहे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. आपण याबद्दल बोलत आहोत. आपल्यासोबत आहेत मदर टेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंगचे टीचिंग फॅकल्टी अँड स्टुडंट. आपल्याला याबद्दल माहिती देत आहेत.
1: यावर सर्वात महत्वाचं म्हणजे उपाययोजना काय असतील तर हे सांगतील आपल्याला जयश्री मॅडम.
2: तर मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी आपल्याला आपण घरामध्ये जाऊन छोटे छोटे उपाय करू शकतो. जसे की आपण सगळ्यात मेन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे बोलणं ऐकायला पाहिजे. आपण मुलांनी जर आपल्याला काही समस्या सांगितल्या तर आपण त्याच्यावर लगेच न रिएक्ट होता किंवा न ओरडता आपण त्याची तुलना तर मुलांशी न करता आपण आपले मूल काय म्हणतंय हे आपण शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे. काहीही क्वेश्चन करण्यापूर्वी आपण त्यांना विचारायला पाहिजे की तुला काय करायचंय, तुझं म्हणणं काय, किंवा तू याच्यातून कसं निघू शकतोस, किंवा तुझं काय म्हणणं आहे हे आपण त्याला विचारणं गरजेचं आहे. नंतर आपण त्यांना प्रेम आणि सुरक्षित वातावरण द्यायला हवं. जसं की मुलाला घरात आपल्या सुरक्षित आणि स्वीकारलं गेलं आहे असं त्याला वाटणं महत्वाचं आहे. चूक झाली तरी सतत ओरडणे ऐवजी त्यांना समजून सांगा. नंतर आपण करू शकतो त्यांचा अभ्यासाचा अनावश्यक दबाव आपण टाळायला पाहिजे. जसं की फक्त मार्क्सवर नेहमीच फोकस न करता आपण मुलांच्या प्रयत्नांचं पण कौतुक करायला पाहिजे. जसं की 90% मिळाले का, यापेक्षा तू किती प्रयत्न केलेस हे विचारणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर शाळेतलं वातावरण सुद्धा तितकंच आनंदी असायला हवं आणि चूक करण्यासाठी सुरक्षित वाटलं पाहिजे. म्हणजे चूक करणे म्हणजे काही खूप हे नाहीये. प्रत्येकाकडनं चुका होतात आणि त्या चुकांमधनच माणूस शिकत असतो. सो हे तुम्ही मुलांना लहानपणा पासूनच त्यांना तेवढं इन्व्हायरमेंट द्या की ते चुका करून त्याच्यातून शिकतील. नंतर बुलिंग थांबवा. जसं की शाळेमध्ये झालं किंवा सराउंडिंग इन्व्हायरमेंटमध्ये जे बुलिंग केला जातो, कुणी चिडवत असेल मुलांना किंवा मारत असेल, त्रास देत असेल, तर त्यावेळेस आपण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. यावेळेस पालकांनी पण आणि शिक्षकांनी पण त्यावर त्वरित लक्ष द्यायला पाहिजे. नंतर पालकांनी मुलांसाठी विशेष म्हणजे वेळ द्यावा. सगळ्यात मेन आताचा जो मेन इश्यू आहे स्क्रीन टाईम, मुलांचा जो मोबाईल झाला, गेम्स, सोशल मीडियाचा जो त्यांचा अतिरेक वापर आहे, त्याऐवजी आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला पाहिजे. त्यांना आपण फॅमिली टाइम द्यायला पाहिजे जेणेकरून की ते स्क्रीन टाइम त्यांचा कमी होईल. सो मुलांची झोप आणि डेली रुटीन आपण रुटीन व्यवस्थित ठेवायला पाहिजे. जसं की त्यांचं नियमित झोपणं, जेवणं किंवा स्टडी, खेळणं याचा एक व्यवस्थित प्रॉपर टायमिंग असायला हवा. त्यानंतर मुलांची तुलना कधीच इतरांशी करू नका. नंतर अजून आपण त्या मुलांच्या भावना मीन्स त्यांचे इमोशन काय आहेत आणि ते इमोशन्स त्यांनी कसे व्यक्त करायला पाहिजे हे आपण त्यांना शिकवायला पाहिजे. तर मुलांचे मानसिक आरोग्य जपण्याची सुरुवात ही आपल्या घरातूनच होत असते.
0: आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ बद्दल अजून सविस्तर जाणून घेऊया थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंगचे टीचिंग फॅकल्टी अँड स्टुडंट जे आपल्याला याबद्दल माहिती देत आहेत.
1: सो अंजली मॅम, तुम्हाला एक प्रश्न आहे की सध्या आपण बघतो की टीन एजचे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा मेंटल इश्यूज खूप होत आहेत, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: तर यांचं असं आहे की मेंटल हेल्थ इश्यूज यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात जास्त दिसतात आपल्याला. ठीक आहे, जसं की आता आपण बघितलं अकॅडमिक स्ट्रेस, त्यांचा जो शैक्षणिक ताण आहे तो थोडा जास्त प्रमाणात दिसतो. ठीक आहे, म्हणून अभ्यासाच्या भारामुळे त्यांना तणाव स्थिती निर्माण होती. कसं असतं की या विद्यार्थ्यांचे स्वतःच्याच खूप अपेक्षा असतात की मला एक मार्क्स पाहिजेत आणि मला ही लेवल क्रॉस करायची आहे. या सर्व गोष्टींमुळे एक मानसिक स्थिती त्यांची बदलत असते. त्याच्यानंतर याच याच्यामध्ये असतं की एक पेरेंट्सचं कम्पेरिझन, आम्ही एवढं करतो आणि तुम्ही अभ्यास करत नाही, तर या प्रेशरमुळे पण त्यांना थोडासा स्ट्रेस जाणवतो. दुसरं आहे त्यांच्यामधले अँगर इश्यूज. आता स्कूल एजमध्ये पण बघितलं आपण शालेय विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना पण अँगर इश्यूज आहेत, आणि होतं असं की जर ते तिथं कंट्रोल झाले नाही तर मग हे टीनेजर्समध्ये पण पुढे दिसतात. त्यामुळे पण त्यांना स्ट्रेस जाणवतो किंवा त्यांना असं वाटतं की आपल्याला कुणी समजून घेत नाहीये. या गोष्टीमुळे पण त्यांना अँगर इश्यूज येतात, राग करतात ते. तिसरं म्हणजे की फोन एडिक्शन म्हणल्यापेक्षा जर आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेट एडिक्शन जर म्हटलं तर ते मला असं वाटतं सोपं जाईल की त्यांना तो एक दर्जा निर्माण करायचा आहे सोशल मीडियावरती. की मी जर रील पोस्ट करत आहे किंवा मी काही स्टोरी पोस्ट करत आहे तर त्याला किती लाईक्स भेटतात, त्यांचे फॉलोअर्स किती आहेत, याच गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये असतात. आणि त्यांना असं वाटतं की हे फॉलोअर्स जर जास्त नसतील, लाईक्स कमी असतील, तर त्यांचा दर्जा कमी होईल आणि ते दर्जा दुसऱ्यांना भेटेल. म्हणून ते त्यांचं एक कंटिन्युअस स्क्रोलिंग पण असतं. त्याच्यानंतर आहे की मग रिलेशनशिप इश्यूज. तर या टीनेजमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची त्यांना धडपड असते. आणि त्यांना या वयामध्ये स्वाभिमानाची जाणीव पण होती, त्यामुळे काय होतं की नात्यांमध्ये त्यांना ताण निर्माण होऊ लागतो, त्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ लागतो. या वयात रिलेशनशिपमध्ये जेव्हा टीनेजर्स येतात तेव्हा त्यांच्याकडे अपेक्षा खूप जास्त असतात एकमेकांच्या रिलेटेड. पण त्यांच्याकडे जे लॅकिंग पॉईंट आहे की त्यांच्याकडे समज नाहीये एवढी, किंवा त्यांच्याकडे आपण असं म्हणू शकतो की अनुभव नाहीये की एक रिलेशनशिप त्यांना कसं मेंटेन करायचंय. जास्त अपेक्षांमुळे त्यांना ताण निर्माण होतो, अनुभवाच्या अभावामुळे त्यांचं जे मन आहे ते लवकर दुखवलं जातं. त्याच्यानंतर त्याच रिलेशनशिपमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये जेलसी पण खूप असते, त्यांच्यामध्ये इनसिक्युरिटीज पण खूप असतात त्यांच्या पार्टनरशी रिलेटेड. आणि ह्या एजमध्ये कसं असतं की त्यांना रिजेक्शनचं खूप भीती असती. कोपअप करण्यासाठी मग ते हे अंमली पदार्थांचं सेवन करतात, किंवा मग काही दुसरे इश्यूज आहेत जसं की स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, एक्झामचं फिअर असेल, एक्झामची भीती असेल, त्यावरती नियंत्रण करण्यासाठी मग हे अंमली पदार्थांचं सेवन करतात. इधर मग ते सिगरेट स्मोकिंग करतील किंवा मग ते अल्कोहोल ड्रिंक करतील, त्याचा डिसएडव्हान्टेज माहिती नाहीये, म्हणून ते कंटिन्युअस ते एडिक्शन झोनमध्ये चालले जातात.
0: तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ बद्दल अजून बोलणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: Only on MGM 90.8 FM.

0: मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर। और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको एन 5, छत्रपति संभाजी नगर। डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर। उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10-3, संध्याकाळी 6-7 आणि शनिवारी सकाळी 10-3। पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

0: Hello, you are listening MGM 91.8 FM and today we are celebrating World Mental Health Day. आपल्यासोबत आहेत एम जी एम मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग हून अशोदा मॅम. सो मॅम, प्रिकॉशन टीन एजचे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम असतात, तर त्यासाठी प्रिकॉशन्स काय?
1: खूप दबाव असतो, यासाठी मुलांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करावे. अभ्यासासोबत पुरेशी विश्रांती, खेळ आणि झोप यांनाही त्यांनी महत्व द्यावे. पालकांनी मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत आणि त्यांना इतर मुलांची तुलना करू नये. आता टीनेजर्स जे असतात त्यांना म्हणजे त्यांच्यावर मित्रांचा प्रभाव खूप असतो, म्हणजे त्यामुळे काही मुले कुतूहल किंवा मित्रांच्या दबावामुळे व्यसनांकडे वळू शकतात. वाईट संगत टाळावी आणि मित्रांनी दबाव आणल्यास ठामपणे नाही म्हणायला शिकावे. खेळ, संगीत, कला आणि इतर चांगल्या उपक्रमांमध्ये पण सहभागी होणे हा व्यसनांपासून दूर राहण्याचा चांगला मार्ग आहे. आता मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर ही देखील एक महत्वाची समस्या आहे. जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे अभ्यास, झोप आणि जे डेली रुटीन आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल वापरण्याची वेळ निश्चित करावी. ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी मुलांना समजावून सांगणे खूप महत्वाचे आहे. आता टीनेजर्समध्ये मैत्री आणि इतर नात्यांना खूप महत्व असते. अशा वेळी समस्या मनात ठेवण्यापेक्षा मोकळेपणाने संवाद साधणे महत्वाचे असते. काही मुलं सतत एकटी राहतात आणि कुटुंब किंवा मित्रांपासून दूर जातात. अशा वेळी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे खूप महत्वाचे असते. पॅरेंट्सनी मुलांसाठी वेळ द्यावा आणि त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. मुलांनाही मित्रांसोबत वेळ घालवावा. खेळ आणि छंदांमध्ये त्यांनी सहभागी व्हावे. आता किशोरवयीन मुलांचे जे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्यासाठी त्यांना हेल्दी डाएट घ्यावा, नियमित व्यायाम किंवा खेळ खेळावा, पुरेशी झोप घ्यावी आणि ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन किंवा जे हॉबीज त्यांना आवडतात ते त्यांनी जोपासावे. टीनेजर्स मुलांच्या समस्या टाळण्यासाठी पालकांच्या काही महत्वाच्या भूमिका असतात. पॅरेंट्सनी मुलांशी मित्रांसारखे बोलावे, त्यांचे म्हणणे ऐकावे आणि त्यांना समजावून घ्यावे. मुलांनी एखादी चूक केली तर लगेच ओरडण्याऐवजी त्या चुकीमागचे कारण काय आहे हे आधी त्यांनी समजून घेतले पाहिजे. मुलांच्या वागण्यात अचानक मोठा बदल दिसत असेल, ते सतत उदास किंवा एकटे राहत असतील किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर योग्य वेळी काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टची त्यांनी मदत घेणे गरजेचे आहे.
0: तर मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा और अपनी मेंटल हेल्थ को वेल रखिएगा. एंड एक बात याद रखिएगा, इट्स ओके नॉट टू बी ओके. सो ज्यादा टेंशन वेंशन लेने की जरूरत नहीं है. लाइफ एक ही है, जिंदादिली से जिएगा.
2: Only on MGM 90.8 FM.

0: 10 ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. याबद्दल आज आपण बोलत आहोत. तुम्ही ट्यून केलं MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग हून टीचिंग फॅकल्टी अँड स्टुडंट, त्यांच्यासोबत आज आपण बोलत होतो. त्यांनी महत्वाची माहिती आपल्याला दिली अबाउट मेंटल हेल्थ बद्दल. अंजली मॅम, एक शेवटचा प्रश्न आहे की आमच्या लिसनर्सला तुम्ही काय मेसेज द्याल?
1: आम्ही तर सांगू इच्छितो एवढंच की आपला जो छंद आहे तो आपण जोपासायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या मनात जे काही असेल, चिंता असेल, राग असेल, तर आपल्या व्यक्तींसोबत ते आपण शेअर करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये असं पूर्ण मन मोकळं करून बोललं पाहिजे. आपण पूर्ण मन मोकळं करतो तेव्हाच आपला मनातला भार कमी होतो. त्यानंतर अजून एक की एकमेकांना आपण वेळ दिला पाहिजे. इतर ते मित्र असतील किंवा मग त्यांचे पाल्य असतील, त्यांनी एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्यांना पण आपण जेव्हा वेळ देतोय तर आपण पहिले स्वतःचा पण विचार केला पाहिजे की आपल्यासाठी पण आपण दिवसातून ऍटलिस्ट 10 मिनिटं तरी काढायला हवेत की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण त्यामध्ये त्या वेळेमध्ये जर केल्या तर आपलं मानसिक आरोग्य जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपण सांभाळू शकतो.
0: थँक्यू सो मच. थँक्स अलॉट. खूप छान वाटलं तुमच्या सर्वांसोबत बोलून आणि महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला माहित झाली अबाउट मेंटल हेल्थ बद्दल. सो थँक्यू सो मच. वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्ताने आज आपण बोलत होतो MGM मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंगचे टीचिंग फॅकल्टी आणि स्टुडंट्स यांच्यासोबत. आपल्यासोबत होते रुपाली भुटे, धनश्री वाघमारे, जयश्री गाडीकर, अंजली दिवर अँड हर्षदा बर्दापूरकर. स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM.

डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

रामदास माळी हाँ बोल पांढरी गाडी आहे करेक्ट नंबर बोल चष्म्याचा नाही गाडीचा एमएचओ एमएचओ मला

Yeah.

0: नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्ही ट्यून केलाय एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ येतो बात है, मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू झालाय आपला. मित्रांनो, कुठे आहात, काय म्हणता, ऑफिस मधून घरी निघालाय का घरातली काम सुरू आहे की गाडी चालवताना आमचं एमजीएम रेडिओ 90.8 FM ऐकताय? क्या बात है, क्या बात है. मित्रांनो, आज आहे 10 ऑक्टोबर, म्हणजे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. आता बघा ना, आपल्या शरीरात काही झालं, डोकं दुखलं, ताप आला की आपण लगेच औषध घेतो, पण मन थकलं असेल, खूप विचार येत असतील, एखादी गोष्ट सतत मनात फिरत असेल, तर आपण स्वतःला सांगतो जाऊ दे, काही नाही, होईल ठीक. पण खरंच प्रत्येक वेळी स्वतःला समजावत बसणं गरजेचं आहे का? कधी कधी कुणाशी तरी मन मोकळं करणं, आपल्या आवडत्या माणसाशी बोलणं किंवा थोडा वेळ शांत बसणं सुद्धा महत्वाचं असतं. मित्रांनो, यावर्षी WHO थीम आहे लिव्ड एक्सपिरियन्सेस हर्ड, रिअल व्हॉइसेस रिअल चेंज. म्हणजे ज्यांनी मानसिक आरोग्याच्या अडचणी अनुभवल्या आहेत, त्यांचा आवाज ऐकणं आणि त्यांना निर्णयामध्ये सहभागी करणं महत्वाचं आहे. म्हणूनच आज एक छोटंसं काम करा, स्वतःला विचारा की मी खरंच ठीक आहे ना. आणि हो, मनाची काळजी घेणं म्हणजे कमकुवतपणा नाही. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: एंग्जाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बैक एमडीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, तुम्हाला असं कधी झालंय का की मनात खूप काही सुरू असतं पण कुणी विचारलं की काय झालं की आपण पटकन म्हणतो नाही रे काही नाही एकदम ठीक आणि मग पुन्हा आपल्याच विचारांमध्ये हरवून जातो. आपण ना आपल्या जवळच्या माणसांना किती सहज म्हणतो काही वाटलं तर मला सांग, पण खरंच त्यांनी सांगायला सुरुवात केली तर आपण किती वेळ त्यांचं ऐकतो की 2 मिनिटात लगेच आपला सल्ला सुरू. अरे एवढं काय मनाला लावून घेतोस, सोडून दे. पण कधी कधी समोरच्या व्यक्तीला सल्ला नको असतो, उपाय नको असतो, फक्त कुणीतरी शांतपैकी ऐकून घ्यावं एवढंच हवं असतं. म्हणूनच आज आपल्या एखाद्या मित्राला, घरातल्या व्यक्तीला फोन करा. फक्त कामासाठी नाही, काही मागण्यासाठी नाही, सहज विचारा काय म्हणतोस, ऑल ओके, आणि उत्तर ऐकायला वेळ सुद्धा द्या. कारण प्रत्येक वेळी मी ठीक आहे याचा अर्थ सगळं ठीक आहे असं नसतं. मित्रांनो, मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमडीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमिओपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर. डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबेटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बैक एमडीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, तुमचं इंस्टाग्राम उघडलं की तुम्हाला स्वतःपेक्षा तुमच्या मित्रांचे रील्स जास्त दिसतात आणि त्यात एखादा ट्रेंड सुरू झाला की बस पहिल्या दिवशी आपण हे बघतो, दुसऱ्या दिवशी मित्राला पाठवतो आणि तिसऱ्या दिवशी आपणच ते करून टाकतो. आता हेच बघा ना, एखादा फोटोचा ट्रेंड आला की सगळ्यांना आपला फोटो त्या स्टाईलमध्ये पाहायचा. कुणी जुना लुक करून बघतं, कुणी एआय वापरतं, तर कुणी एकदम वेगळाच अवतार बनवतं. पण मला सांगा, तुम्ही कधी असा ट्रेंड केलाय का की जो करताना तुम्हाला स्वतःच हसू आलं किंवा रील बनवायची म्हणून 10 वेळा शूट केलं आणि शेवटी पहिलाच टेक भारी निघाला. खरं सांगायचं तर छोटे छोटे मुव्हमेंट्स मजा आणतात. फक्त प्रत्येक गोष्ट लाईक्स आणि व्ह्यूज साठी करायची नसते, कधी कधी फक्त स्वतःसाठी करायचं असतं. आणि हो, तुमचा असा एखादा मजेशीर रील एक्सपिरियन्स असेल तर मला नक्की सांगा. मला डीएम करा माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती, जो आहे rj_bhushan.pawar. मित्रांनो, मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमडीएम रेडियो 90.8 FM. साथ है तो बात.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला मित्रांनो यावर्षी पावसाने काही ठिकाणी ठीकठाक हजेरी लावली पण बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांना अजून पण पावसाच्या खंडाचा सामना करावा लागतो मराठवाड्यात तर पावसाची तूट आणि पिकांची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी पण झाल्याचं समोर येते आता आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांचं सगळं गणित पावसावर असतं पेरणी केली खर्च केला मेहनत केली आणि ऐनवेळी पाऊस कमी पडला तर चिंता वाढतेच पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या शहरात राहणाऱ्या आपल्याला पाऊस कमी पडला म्हणजे फक्त उकाडा किंवा पाण्याचा प्रश्न वाटतो पण शेतकऱ्यासाठी त्याचा अर्थ वेगळा असतो त्यांचं पीक त्यांचं उत्पन्न आणि पुढच्या हंगामाची तयारी हे सगळं पावसावरती अवलंबून असतं म्हणूनच आपल्या भागात पावसाची आणि पिकाची नेमकी परिस्थिती काय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो मी आहे आरजे भूषण शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, रामायणातले काही पात्र पुन्हा मोठ्या पडद्यावर चर्चेत आलेत आणि त्यातले दोन नाव ऐकल्यावर तुम्हाला लगेच आठवेल की रामायणाला वेगळं वळण कसं मिळालं होतं. हो मित्रांनो, कैकेयी आणि मंथरा. रामायण म्हटलं की हे पात्र आठवतातच आणि नितेश तिवारी यांच्या येणाऱ्या रामायणा या मूवीमुळे या कथेबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली. आपण लहानपणापासून रामायण पाहिलं किंवा ऐकलंय, काही प्रसंग तर इतके लक्षात राहतात की आजही त्याचा उल्लेख केला की पुढे काय घडलं ते आपल्याला आठवतं. आता हीच गोष्ट मोठ्या पडद्यावर नव्या कलाकारांसह नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कशी दाखवली जाणार याची एक्साइटमेंट आहे. पण खरं सांगायचं तर अशा चित्रपटांमध्ये फक्त मुख्य पात्रच नाही तर बाकीच्या पात्रांचा लुक आणि त्यांचं प्रेझेंटेशन हे सुद्धा महत्वाचं असतं, कारण कथेतला प्रत्येक जण काही ना काही वेगळं घेऊन येतो. आता तुम्ही रामायणावरती आधारित मूवी पाहायला जाता त्यावेळेस तुम्हाला काय जास्त आवडतं, म्हणजे भव्य सेट, कलाकारांची लुक, जुनी कथा की नव्या पद्धतीने पाहायला मिळणं? आता मूवीमध्ये दिसणारी टेक्नॉलॉजी तर आपण बघतोच, पण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा टेक्नॉलॉजी किती इन्वॉल्व्ह झाली आहे, फोटो एडिट करण्यापासून तर प्रश्नाची उत्तर मिळवण्यापर्यंत. पण टेक्नॉलॉजीचा वापर करताना छोटीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. याबद्दलच आपण बोलूयात थोड्याच वेळाने. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबेटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT स्क्रीनिंग, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आजकाल एआय वापरून काय काय करता येतं. फोटोला वेगळा लुक द्या, एखादा मेसेज लिहून घ्या, नवीन आयडिया शोधा, काही सेकंदात काम होतं. पण एक गोष्ट आहे जी आपण कधी कधी विसरतो, आपण या टूल्स मध्ये नेमकं काय टाकतोय. समजा तुम्हाला एखादं ऑफिसचं पत्र तयार करायचं आहे, तुम्ही त्यातली सगळी माहिती तशीच टाकली आणि त्यात तुमचा फोन नंबर, पत्ता किंवा इतर पर्सनल डिटेल्स असतील तर ते टाळता येऊ शकतं. तसंच ओटीपी, पासवर्ड, एटीएम कार्ड आणि एटीएम कार्डचा सीवीव्ही किंवा बँकेचे लॉग इन डिटेल्स कुठेही शेअर करू नका. कुणी एआयच्या नावाखाली मागितलं तरी सुद्धा नाही. आता याचा अर्थ एआय वापरूच नका असं अजिबात नाही. वापरा, त्यातून नवीन गोष्टी शिका, तुमचं काम सोपं करा, पण थोडं डोकं लावा. जसं आपण आपल्या घरची चावी कोणाच्या हातात देत नाही, तसंच आपली पर्सनल माहिती जपून वापरली पाहिजे. आता एक छोटासा प्रश्न, तुम्ही एआयचा वापर सगळ्यात जास्त कशासाठी करता? फोटो बनवण्यासाठी, कामासाठी कि फक्त गंमत म्हणून? मला डीएम करून सांगा माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती, जो आहे rj_bhushan.pawar. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमिओपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबेटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET स्क्रीनिंग, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मैं है आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारू का नाही विचारतोच मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी तुमची असते पण तुमच्यापेक्षा दुसरा लोकच त्याचा जास्त वापर करतो जरा विचार करा उत्तर लगेच सांगायचं नाही घरात कोणी बसलं असेल तर त्यांना पण विचारा बघूच आपण कोण सगळ्यात आधी सांगतं एक हिंट देऊ का तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तुमच्याबद्दल बोलायचं असेल किंवा तुमची ओळख करून द्यायची असेल तर त्याचा वापर होतो अलग लक्षात उत्तर आहे तुमचं नाव आता तुम्हाला वाटेल अरे यार ये तो बहुत आसान था पण या छोट्या कोडांची गंमतच अशी आहे की उत्तर एकदम समोर असतं पण आपण उगाच त्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करून त्याच्यात जरा जास्तच सायंटिफिक अँगल लॉजिक वगैरे शोधत असतो चला आता तुमचं टर्न एक काम करा मग आमच्या व्हॉट्सअपला मला कोड पाठवा मी त्याचं उत्तर पाठवतो व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080 किंवा मला इंस्टाग्रामवरती डीएम करा rj_bhushan.pawar मी आहे आरजे भूषण ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है
1: स्ट्रेस एंजाइटी डिप्रेशन या एडिक्शन क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं तो हेल्प लेने में देर मत कीजिए
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज एडिक्शन ट्रीटमेंट ECT काउंसलिंग मैरिज काउंसलिंग चाइल्ड गाइडेंस स्ट्रेस मैनेजमेंट फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग
2: उत्कर्ष हॉस्पिटल अदालत रोड सिग्नल विवेकानंद कॉलेज रोड सतीश मोटर के पीछे नगर छत्रपति संभाजीनगर और दिशा हॉस्पिटल संत तुकाराम नाट्यगृह रोड फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस सिडको N5 छत्रपति संभाजीनगर डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी डॉक्टर अभिजित गोरे वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट आरोपी स्क्रीनिंग UVT क्लिनिक रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट वेळ सकाळी 10 ते 3 संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3 पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर प्लॉट नंबर 51 स्वातंत्र्य सैनिक कॉलनी लिटल एंजल शाळेसमोर नागेश्वरवाडी रोड निराला बाजार छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट नंबर 9422653331

आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डीएम सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा आयडी आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त डीएमच करू नका तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर MGM रेडिओ 90.8 FM.

0: लेट्स टॉक अबाउट मेंटल हेल्थ, क्योंकि इस पर भी बात करना बहुत जरूरी है. बिकॉज आज काय माहिती का, आज आहे 10 ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. तर याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. MGM मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग चे टीचिंग फॅकल्टी अँड स्टुडंट जे आपल्याला आज शाळेतील विद्यार्थ्यांची मेंटल हेल्थ आणि जे टीन एजची मुलं असतात ना त्यांची मेंटल हेल्थ याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत रुपाली भुते, धनश्री वाघमारे, जयश्री गाडेकर, अंजली दिवर अँड हर्षदा बर्दापूरकर. तर रुपाली मॅम, प्रश्न माझा तुम्हाला आहे. पहिला, आज जो आपण दिवस साजरा करतोय वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, त्या पाठीमागे पार्श्वभूमी काय आणि यावर्षीची थीम काय?
1: जसे की आपण आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतो, पण जेव्हा आपले मन थकते, सतत चिंता वाटते, दुःख जाणवते किंवा आपण आतून खचतो, तेव्हा आपण त्याबद्दल बोलतो का? याच प्रश्नातून आजचा विषय समोर येतो. 2026 ची संकल्पना लिव्ड एक्सपिरियन्स हर्ट रिअल व्हाईस रिअल चेंज. याचाच अर्थ असा की एखाद्या व्यक्तीने स्वतः अनुभवलेला मानसिक आरोग्याचा प्रवास, खरे अनुभव, खरा आवाज आणि योग्य निर्णय, खरा बदल. आज आपण शालेय विद्यार्थी व किशोरवयीन विद्यार्थी म्हणजेच 8 ते 12 वर्षापर्यंतची मुलं ज्यांना आपण टीनेजर म्हणतो, यांच्या मानसिक समस्यावर आज आपण चर्चा करणार आहोत.
0: एक्झॅक्टली, आजकाल आपण बघतोय ना की टीनेजर्स मध्ये सुद्धा खूप काही मेंटल हेल्थचे इश्यू निर्माण होत आहेत और स्कूल के जो बच्चे ना तो उनकी भी मेंटल हेल्थ आजकल खराब होती है. तर एक्झॅक्टली या पाठीमागे कारण काय असेल आणि मेंटल हेल्थ इश्यू कोणकोणते आहेत, कॉजेस कोणकोणते आहेत इन स्कूल एज चाइल्ड मध्ये, तर हा प्रश्न धनश्री मॅम तुम्हाला आहे.
2: मुलांचा व्यवहार हेच त्यांचं कम्युनिकेशनचं एक मीडियम आपण म्हणू शकतो. ते कसे वागतात, कसे बोलतात हे डायरेक्ट बोलून असं समजून येत नसतं, पण त्यांच्या वागण्यावरून हे आपल्याला समजत असतं. त्यांच्या खूप जास्त रडण्यावरती, त्यांचं खूप जास्त चिडचिड करण्यावरती, त्यांचं काही आदळआपट करण्यावरती, हे ह्या गोष्टींवरून ते काय आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करत असतात हे आपल्याला जाणून घेणं हे महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की ऍज ऍडल्ट आपण मोठ्यांना कम्युनिकेशन कसं करायचं हे आपल्याला माहिती असतं. आपण कोणासोबत आपल्याला काय त्रास होतोय हे आपण व्यक्त करू शकत असतो, पण लहान मुलांचं तसं नसतं. त्यांचा व्यवहार म्हणजेच त्यांचं बोलण्याचं माध्यम असतं. तर काही इश्यूज जे आपण काही म्हणू शकतो लहान मुलांमध्ये किंवा स्कूल एज चिल्ड्रनमध्ये जे असू शकतात, ते आहे की जास्त भीती आणि चिंता. भीती आणि चिंता याचा अर्थ असा की कोणती पण नवीन गोष्टी जर त्यांना करायची असेल तर त्याच्यातून त्यांना असलेली भीती, डिमांड्स फ्रॉम द स्कूल्स असतील, पॅरेंट्स पासून थोडंसं दूर राहणं असेल, एक्झाम्स किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींची जी चिंता असेल त्याच्यामुळे त्यांना घाबरून जाणं हे त्यांच्यासाठी फार एक डिफिकल्ट गोष्ट असते समजून घेण्यासाठी. तर हे कशा कारणांनी होऊ शकते, तर पॅरेंट्सकडून जास्त जेव्हा एक्सपेक्टेशन्स असतील की माझ्या मुलांनी हेच केलं पाहिजे, अशा गोष्टी केल्या पाहिजे, इतके इतके पर्सेंटेजेस आणले पाहिजे, हे जे एक्सपेक्टेशन्स आहे त्याच्यामुळे त्यांना भीती निर्माण होते. त्याच्यानंतर फॅमिली कॉन्फ्लिक्ट जे असतात, फॅमिली डिस्प्युट्स असतात, त्याच्यामुळे त्यांना एक प्रेशर्ड एन्व्हायरमेंट असतं वाढण्यासाठी, त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. शैक्षणिक काही प्रेशर असल्यामुळे, त्यांचे डिमांड्स असल्यामुळे त्यांना त्या देखील पूर्ण करण्याला जर करायला त्यांना डिफिकल्टी जात असेल तर तिथे सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे असताना जर एक ओव्हर प्रोटेक्टिव्ह फॅमिलीमध्ये जर ते वाढलेले असतात, त्यावेळेला त्यांना बाहेरचं एन्व्हायरमेंट जर काही चॅलेंजेस देत असलं तर त्यांना ते कोपअप करायला डिफिकल्ट जातं. सो ते पण एक कारण असू शकतं त्यांच्या चिंतेचं किंवा त्यांच्यामध्ये जे निर्माण होणाऱ्या भीतीचं. हे झालं भीतीचा पार्ट. तर असेच अजून काही कारणे, असे इश्यूज असे आहेत की एक कॉन्स्टंट फीलिंग

0: फीलिंग ऑफ सॅडनेस किंवा एक कशावरून तरी इंटरेस्ट उडून जाणं हे पण आपण लहान मुलांमध्ये बघू शकतो. हे कशा कारणाने होऊ शकतं तर काही जवळचे व्यक्ती असले त्यांच्या तर त्यांचे मृत्यू होऊन जाणं किंवा फॅमिली प्रॉब्लेम्स असणं कशाची शैक्षणिक गतींमध्ये त्यांचं फेलियर असणं या गोष्टींमुळे पण होऊ शकतं. जर त्यांना इमोशनल सपोर्ट प्रॉपर भेटत नसलं त्यांच्या फॅमिलीपासून तेव्हा सुद्धा ते सॅड एक माहोलमध्ये वाढत असतात आणि एक सॅडनेस त्यांच्यामध्ये येऊ शकते. त्या कारणाने सुद्धा काही मेंटल हेल्थ इश्यूज येऊ शकतात मुलांमध्ये.
1: तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ बद्दल अजून बोलणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM.

0: വെൽക്കം ബാക്ക്. യു ആർ ലിസണിംഗ് എം ജി എം 90.8 FM. आणि आज आहे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. आपण याबद्दल बोलत आहोत. आपल्यासोबत आहेत मदर टेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंगचे टीचिंग फॅकल्टी अँड स्टुडंट. जे आपल्याला याबद्दल माहिती देत आहेत.
1: यावर सर्वात महत्वाचं म्हणजे उपाययोजना काय असतील तर हे सांगतील आपल्याला जयश्री मॅडम.
2: तर मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी आपल्याला आपण घरामध्ये जपून छोटे छोटे उपाय करू शकतो. जसे की आपण सगळ्यात मेन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे बोलणं ऐकायला पाहिजे. आपण मुलाने जर आपल्याला काही समस्या सांगितल्या तर आपण त्याच्यावर लगेच न रिएक्ट होता किंवा न ओरडता आपण त्याची तुलना तर मुलांशी न करता आपण आपले मूल काय म्हणतंय हे आपण शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे. काहीही क्वेश्चन करण्यापूर्वी आपण त्यांना विचारायला पाहिजे की तुला काय करायचंय, तुझं म्हणणं काय, किंवा तू याच्यातून कसं निघू शकतोस, किंवा तुझं काय म्हणणं आहे हे आपण त्याला विचारणं गरजेचं आहे. नंतर आपण त्यांना प्रेम आणि सुरक्षित वातावरण द्यायला हवं. जसं की मुलाला घरात आपल्या सुरक्षित आणि स्वीकारलं गेलं आहे असं त्याला वाटणं महत्वाचं आहे. चूक झाली तरी सतत ओरडणं ऐवजी त्यांना समजून सांगा. नंतर आपण करू शकतो त्यांचा अभ्यासाचा अनावश्यक दबाव आपण टाळायला पाहिजे. जसं की फक्त मार्क्सवर नेहमीच फोकस न करता आपण मुलांच्या प्रयत्नांचं पण कौतुक करायला पाहिजे. जसं की 90% मिळाले का, यापेक्षा तू किती प्रयत्न केलेस हे विचारणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर शाळेतलं वातावरण सुद्धा तितकंच आनंदी असायला हवं आणि चूक करण्यासाठी सुरक्षित वाटलं पाहिजे. म्हणजे चूक करणे म्हणजे काही खूप हे नाहीये. प्रत्येकाकडनं चुका होतात आणि त्या चुकांमधनच माणूस शिकत असतो. सो हे तुम्ही मुलांना लहानपणा पासूनच त्यांना तेवढं इन्व्हायरमेंट द्या की ते चुका करून त्याच्यातून शिकतील. नंतर बुलिंग थांबवा. जसं की शाळेमध्ये झालं किंवा सराउंडिंग इन्व्हायरमेंटमध्ये जे बुलिंग केला जातो, कुणी चिडवत असेल मुलांना किंवा मारत असेल, त्रास देत असेल, तर त्यावेळेस आपण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. यावेळेस पालकांनी पण आणि शिक्षकांनी पण त्यावर त्वरित लक्ष द्यायला पाहिजे. नंतर पालकांनी मुलांसाठी विशेष म्हणजे वेळ द्यावा. सगळ्यात मेन आताचा जो मेन इश्यू आहे स्क्रीन टाइम, मुलांचा जो मोबाईल झाला, गेम्स, सोशल मीडियाचा जो त्यांचा अतिरेक वापर आहे, त्याऐवजी आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला पाहिजे. त्यांना आपण फॅमिली टाइम द्यायला पाहिजे जेणेकरून की ते स्क्रीन टाइम त्यांचा कमी होईल. सो मुलांची झोप आणि डेली रुटीन आपण रुटीन व्यवस्थित ठेवायला पाहिजे. जसं की त्यांचं नियमित झोपणं, जेवणं किंवा स्टडी, खेळणं याचा एक व्यवस्थित प्रॉपर टायमिंग असायला हवा. त्यानंतर मुलांची तुलना कधीच इतरांशी करू नका. नंतर अजून आपण त्या मुलांच्या भावना मीन्स त्यांचे इमोशन काय आहेत आणि ते इमोशन्स त्यांनी कसे व्यक्त करायला पाहिजे हे आपण त्यांना शिकवायला पाहिजे. तर मुलांचे मानसिक आरोग्य जपण्याची सुरुवात ही आपल्या घरातूनच होत असते.
0: आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ बद्दल अजून सविस्तर जाणून घेऊया थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: Only on MGM 90.8 FM.

0: 10 ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंगचे टीचिंग फॅकल्टी अँड स्टुडंट जे आपल्याला याबद्दल माहिती देत आहेत.
1: सो अंजली मॅम, तुम्हाला एक प्रश्न आहे की सध्या आपण बघतो की टीन एजचे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा मेंटल इश्यूज खूप होत आहेत, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: तर यांचं असं आहे की मेंटल हेल्थ इश्यूज यांच्यामध्ये थोडे प्रमाणात जास्त दिसतात आपल्याला. ठीक आहे, जसं की आता आपण बघितलं अकॅडमिक स्ट्रेस, त्यांचा जो शैक्षणिक ताण आहे तो थोडा जास्त प्रमाणात दिसतो. ठीक आहे, म्हणून अभ्यासाच्या भारामुळे त्यांना तणाव स्थिती निर्माण होती. कसं असतं की या विद्यार्थ्यांचे स्वतःच्याच खूप अपेक्षा असतात की मला इतकं मार्क्स पाहिजेत आणि मला ही लेवल क्रॉस करायची आहे. या सर्व गोष्टींमुळे एक मानसिक स्थिती त्यांची बदलत असते. त्याच्यानंतर याच याच्यामध्ये असतं की एक पेरेंट्सचं कम्पेरिझन, आम्ही एवढं करतो आणि तुम्ही अभ्यास करत नाही, तर या प्रेशरमुळे पण त्यांना थोडासा स्ट्रेस जाणवतो. दुसरं आहे त्यांच्यामधले अँगर इश्यूज. आता स्कूल एजमध्ये पण बघितलं आपण शालेय विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना पण अँगर इश्यूज आहेत आणि होतं असं की जर ते तिथं कंट्रोल झाले नाही तर मग हे टीनेजर्समध्ये पण पुढे दिसतात. त्यामुळे पण त्यांना स्ट्रेस जाणवतो किंवा त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी समजून घेत नाहीये. या गोष्टीमुळे पण त्यांना अँगर इश्यूज येतात, राग करतात ते. तिसरं म्हणजे की फोन एडिक्शन म्हणल्यापेक्षा जर आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेट एडिक्शन जर म्हटलं तर ते मला असं वाटतं सोपं जाईल की त्यांना तो एक दर्जा निर्माण करायचा आहे सोशल मीडियावरती की मी जर रील पोस्ट करत आहे किंवा मी काही स्टोरी पोस्ट करत आहे तर त्याला किती लाईक्स भेटत आहेत, त्यांचे फॉलोअर्स किती आहेत, याच गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये असतात. आणि त्यांना असं वाटतं की हे फॉलोअर्स जर जास्त नसतील, लाईक्स कमी असतील तर त्यांचा दर्जा कमी होईल आणि ते दर्जा दुसऱ्यांना भेटेल. म्हणून ते त्यांचं एक कंटिन्युअस स्क्रोलिंग पण असतं. त्याच्यानंतर आहे की मग रिलेशनशिप इश्यूज. तर या टीनेजमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची त्यांना धडपड असते आणि त्यांना या वयामध्ये स्वाभिमानाची जाणीव पण होती. त्यामुळे काय होतं की नात्यांमध्ये त्यांना ताण निर्माण होऊ लागतो, त्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ लागतो. या वयात रिलेशनशिपमध्ये जेव्हा टीनेजर्स येतात तेव्हा त्यांच्याकडे अपेक्षा खूप जास्त असतात एकमेकांच्या रिलेटेड. पण त्यांच्याकडे जे लॅकिंग पॉईंट आहे की त्यांच्याकडे समज नाहीये एवढी, किंवा त्यांच्याकडे आपण असं म्हणू शकतो की अनुभव नाहीये की एक रिलेशनशिप त्यांना कसं मेंटेन करायचंय. जास्त अपेक्षांमुळे त्यांना ताण निर्माण होतो. अनुभवाच्या अभावामुळे त्यांना त्यांचं जे मन आहे ते लवकर दुखवलं जातं. त्याच्यानंतर त्याच रिलेशनशिपमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये जेलसी पण खूप असते, त्यांच्यामध्ये इनसिक्युरिटीज पण खूप असतात त्यांच्या पार्टनरशी रिलेटेड. आणि ह्या एजमध्ये कसं असतं की त्यांना रिजेक्शनचं खूप भीती असते. कोपअप करण्यासाठी मग ते हे अंमली पदार्थांचं सेवन करतात किंवा मग काही दुसरे इश्यूज आहेत जसं की स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, एक्झामचं फिअर असेल, एक्झामची भीती असेल, त्यावरती नियंत्रण करण्यासाठी मग हे अंमली पदार्थांचं सेवन करतात. इधर मग ते सिगरेट स्मोकिंग करतील किंवा मग ते अल्कोहोल ड्रिंक करतील, त्याचा डिसएडव्हान्टेज माहिती नाहीये म्हणून ते कंटिन्युअस ते एडिक्शन झोनमध्ये चालले जातात.
0: तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ बद्दल अजून बोलणारच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.
3: Only on MGM 90.8.

0: you're listening to MGM 91.8 FM and today we are celebrating World Mental Health Day. आपल्या सोबत आहेत एम जी एम मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग हून अशोदा मॅम. सो मॅम, प्रिकॉशन टीन एजचे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम असतात, तर त्यासाठी प्रिकॉशन्स काय?
1: खूप दबाव असतो, यासाठी मुलांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करावे. अभ्यासासोबत पुरेशी विश्रांती, खेळ आणि झोप यांनाही त्यांनी महत्व द्यावे. पालकांनी मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत आणि त्यांना इतर मुलांची तुलना करू नये. आता टीनेजर्स जे असतात त्यांना म्हणजे त्यांच्यावर मित्रांचा प्रभाव खूप असतो, म्हणजे त्यामुळे काही मुले कुतूहल किंवा मित्रांच्या दबावामुळे व्यसनांकडे वळू शकतात. वाईट संगत टाळावी आणि मित्रांनी दबाव आणल्यास ठामपणे नाही म्हणायला शिकावे. खेळ, संगीत, कला आणि इतर चांगल्या उपक्रमांमध्ये पण सहभागी होणे हा व्यसनांपासून दूर राहण्याचा चांगला मार्ग आहे. आता मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर ही देखील एक महत्वाची समस्या आहे. जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे अभ्यास, झोप आणि जे डेली रुटीन आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल वापरण्याची वेळ निश्चित करावी. ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी मुलांना समजावून सांगणे खूप महत्वाचे आहे. आता टीनेजर्स मध्ये मैत्री आणि इतर नात्यांना खूप महत्व असते. अशा वेळी समस्या मनात ठेवण्यापेक्षा मोकळेपणाने संवाद साधणे महत्वाचे असते. काही मुलं सतत एकटी राहतात आणि कुटुंब किंवा मित्रांपासून दूर जातात. अशा वेळी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे खूप महत्वाचे असते. पॅरेंट्सनी मुलांसाठी वेळ द्यावा आणि त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. मुलांनाही मित्रांसोबत वेळ घालवावा. खेळ आणि छंदांमध्ये त्यांनी सहभागी व्हावे. तर किशोरवयीन मुलांचे जे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्यासाठी त्यांना हेल्दी डाएट घ्यावा, नियमित व्यायाम किंवा खेळ खेळावा, पुरेशी झोप घ्यावी आणि ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन किंवा जे हॉबीज त्यांना आवडतात ते त्यांनी जोपासावेत. टीनेजर्स मुलांच्या समस्या टाळण्यासाठी पालकांच्या काही महत्वाच्या भूमिका असतात. पॅरेंट्सनी मुलांशी मित्रांसारखे बोलावे, त्यांचे म्हणणे ऐकावे.

0: त्यांना समजावून घ्यावे. मुलांनी एखादी चूक केली तर लगेच ओरडण्याऐवजी त्या चुकीमागचे कारण काय आहे हे आधी त्यांनी समजून घेतले पाहिजे. मुलांच्या वागण्यात अचानक मोठा बदल दिसत असेल, ते सतत उदास किंवा एकटे राहत असतील किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर योग्य वेळी काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्टची त्यांनी मदत घेणे गरजेचं आहे.
1: तर मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा और अपनी मेंटल हेल्थ को वेल रखिएगा. एंड एक बात याद रखिएगा, इट्स ओके नॉट टू बी ओके. सो ज्यादा टेंशन वेंशन लेने की जरूरत नहीं है, लाइफ एक ही है, जिंदा दिली से जिएगा.
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: 10 ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. याबद्दल आज आपण बोलत आहोत. तुम्ही लिहून केलं MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहेत मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग हून टीचिंग फॅकल्टी अँड स्टुडंट्स. त्यांच्यासोबत आज आपण बोलत होतो. त्यांनी महत्वाची माहिती आपल्याला दिली अबाउट मेंटल हेल्थ बद्दल. अंजली मॅम, एक शेवटचा प्रश्न आहे की आमच्या लिसनर्सला तुम्ही काय मेसेज द्याल?
1: आम्ही तर सांगू इच्छितो एवढंच की आपला जो छंद आहे तो आपण जोपासायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या मनात जे काही असेल, चिंता असेल, राग असेल, तर आपल्या व्यक्तींसोबत ते आपण शेअर करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये असं पूर्ण मन मोकळं करून बोललं पाहिजे. आपण पूर्ण मन मोकळं करतो तेव्हाच आपला मनातला भार कमी होतो. त्यानंतर अजून एक की एकमेकांना आपण वेळ दिला पाहिजे. इधर ते मित्र असतील किंवा मग त्यांचे पाल्य असतील, त्यांनी एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्यांना पण आपण जेव्हा वेळ देतोय तर आपण पहिले स्वतःचा पण विचार केला पाहिजे की आपल्यासाठी पण आपण दिवसातून ऍटलिस्ट 10 मिनिटं तरी काढायला हवेत की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण त्यामध्ये त्या वेळेमध्ये जर केल्या तर आपलं मानसिक आरोग्य जे आहे ते खूप